आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन, एमपीएससीच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये। आता सविस्तर बातम्या। राज्यात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं। पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी

0: वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. हे पथक राज्य शासनाच्या समन्वयानं दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून दुष्काळाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करून तातडीनं केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानंही पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम तयार करणं, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं त्यांनी या शिफारस पत्रात म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. याप्रकरणी 29 अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होणारा नियोजित संप आणि मोर्चा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया कलम 370 मागे घेण्याच्या घटनेसंबंधी.
1: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन कारणांसाठी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आलं, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सरकारनं या विषयापासून लांब राहणंच पसंत केलं. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट, कलम 370 हटवण्याबाबतचा संसदेतला ठराव आणि कायद्याची पुनर्रचना या सर्व घटना एकाच दिवशी अंमलात आणल्या. कलम 370 हटवल्यानंतर हिंसाचार होईल ही भीती मोदी सरकारनं ठोस योजना आखून आणि पूर्वतयारी करून फोल ठरवली. कलम 370 ही कायमच एक तात्पुरती तरतूद होती असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं 2023 डिसेंबर महिन्यात सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यानंतर 2024 राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. 1949 मध्येच कलम 370 ही तात्पुरती सोय असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र ते मागं घेण्यासाठी 70 वर्षांचा काळ जावा लागला. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी पुणे.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 क्रमांकाच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल मुंबईत महिला सुरक्षा कार्यालयात महिलांचं संरक्षण आणि महिलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ महिलांशी संबंधित कायदेशीर तरतुदींवर चर्चाही करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. हिंगोलीमध्ये फटाक्याच्या एका गोदामाला काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं काल साताऱ्यात भव्य स्वागत करण्यात आलं. साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेशना शिवणकर यांच्या सन्मानार्थ शहरात विजय दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्णपदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3र्या क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज लखनौ इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन. MPSCच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: 100.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मनस्पर्शी कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि मनस्पर्शीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ सकाळ।
2: सर्व किनारे चक्क एका लाटेवर।

100° एक मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकता FM गोल्ड मनस्पर्शी कार्यक्रमाची बहारदार अशी सुरुवात आत्ता सुरेश वाडकरांच्या आवाजातल्या गाण्यांनी झालेली आहे आणि यापुढचे 3 तासही अशीच उत्तम उत्तम गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि त्या जोडीलाच छान छान गप्पासुद्धा असणार आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला आधी सांगते. दुपारी 12 वाजता जो रंजक सफर हा आपला कार्यक्रम असतो, या कार्यक्रमामध्ये केशरचनेची रंजक सफर आपण करणार आहोत. त्याआधी आपला युवातरंग हा कार्यक्रम असतो सकाळी 11 वाजता. युवातरंगमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत आत्ताच्या तरुणाईंनी वाचावीत अशी काही पुस्तकं आहेत त्यांच्याविषयी. आणि त्याआधी म्हणजे आत्ता मनस्पर्शीमध्ये काय असणार आहे, तर मनस्पर्शीमध्ये आपण बोलणार आहोत कम्फर्ट झोनविषयी. हे कम्फर्ट झोनविषयी आपण नेमकं काय बोलणार आहोत आणि त्यात तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकताय का, या सगळ्याविषयी थोडं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ऐकवते अरुण दाते यांच्या आवाजातली रचना, तेव्हा ऐकत रहा 100° 1 MHz FM गोल्ड.

मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय FM गोल्ड वर, न्यूज ऑन AIR ऍप वरही आणि आकाशवाणीच्या 100.1 MHz वरही. आणि आज मनस्पर्शीमध्ये आपण कम्फर्ट झोन विषयी बोलतो आहोत. तर मुळात कम्फर्ट झोन म्हणजे काय त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगायला आवडेल. तर कम्फर्ट झोन म्हणजे अशी एखादी स्थिती किंवा असं एखादं आपली जीवनशैली की जिथे आपल्याला पूर्णपणे सुरक्षित वाटतं, पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत गोष्टी आणि आजूबाजूचं सगळं एकदम सहज सोपं आपल्या मनासारखं आपल्याला हवे तसं आहे. ही जी एक परिस्थिती असते तर तिला आपण कम्फर्ट झोन म्हणू शकतो. आणि मध्यंतरी काय झालं होतं की एक छानसा विचार माझ्या वाचनात आला. तो विचार असा होता की आयुष्य दोन गोष्टींमुळे कठीण होऊ शकतं. एक म्हणजे तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे, किंवा दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्येच राहण्याचा प्रयत्न केल्यामुळे. म्हणजे काय आहे की जर आपण आपला कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वेगवेगळी आव्हानं आपल्यासमोर येतात, किंवा आपली नेहमीची जी शैली असते किंवा आपला जो स्वभाव असतो, नैसर्गिक स्वाभाविक सहज अशा होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या न करता आपल्याला वेगळं काहीतरी करायला लागतं. आणि ती आव्हानात्मक परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते की ज्यातून सतत आपल्याला मार्ग काढावा लागतो, त्यामुळे आयुष्य थोडं कठीण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन न सोडणं. कम्फर्ट झोन सोडत नसू आपण तर आजूबाजूला सगळ्या फेवरेबल कंडिशन्स असतात, पण मग कदाचित असं होतं की त्यातून आपली ग्रोथ होत नाही. नवीन गोष्टी ट्राय करणं, वेगवेगळी आव्हानं स्वीकारणं, काहीतरी अचीव्ह करणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्यापासून दूर राहतात आणि आपण त्याच त्याच गोष्टी करत राहतो. कदाचित एका पॉईंट नंतर त्या गोष्टी करण्याचा सुद्धा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. तर त्यामुळे दोन्ही बाजूंनी बघितलं तरी कम्फर्ट झोन सोडणं हे सुद्धा कठीण आहे आणि कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे सुद्धा कठीण आहे. म्हणूनच म्हटलं की आज तुमच्याशी या विषयावर बोलावं. तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय का की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा तो कम्फर्ट झोन सोडून नये असं तुम्हाला वाटलंय, आणि त्याबद्दलचे तुमचे काही अनुभव आहेत का? असतील तर जरूर शेअर करा 0225151434 किंवा 0225151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए, रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की। ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in।
2: मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर। मनस्पर्शीमध्ये आज आपण बोलतोय कम्फर्ट झोन विषयी, आणि कम्फर्ट झोन विषयी सांगण्यासाठी आपल्याला सुहास पांडे यांनी फोन केला होता। त्यांनी सांगितलं की एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबो ही दोन्ही चॅनल्स ऐकणं आणि तिथल्या आरजेएस बरोबर संवाद साधणं ही त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन असणारी गोष्ट आहे, आणि हा कम्फर्ट झोन मात्र ते कधीच सोडू इच्छित नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे। याआधी जी दोन गाणी तुम्हाला ऐकवली होती, कोरी कोरी झिंग आणि त्यानंतर ऐकवलेलं बिकट वाट वहिवाट नसावी, तर या दोन्ही रचनांमधून कम्फर्ट झोन सोडणं आणि कम्फर्ट झोन न सोडणं या दोन्ही भावना आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत। आणि जसं मी मगाशी म्हटलं की आपण जेव्हा ट्रेननी प्रवास करत असतो, लोकल ट्रेननी विशेषतः प्रवास करत असतो, तेव्हा ट्रेनमधली एखादी विशिष्ट सीट आपल्याला मिळावी यासाठी आपली धडपड असते। ऑफिसला जात असताना विशिष्ट ट्रेन, विशिष्ट सीट, त्यानंतर आपले ठरलेले काही विशिष्ट लोक असतात, त्यांच्याचकडून आपण भाजी खरेदी करतो, फळं खरेदी करतो किंवा बाकीचं सगळं सामान खरेदी करतो, तर अशा सगळ्या गोष्टी असतात। किंवा एखाद्या समारंभाला जाण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट रंगाचे कपडे घालणं अगदी इथपर्यंत आपला कम्फर्ट झोन असतो। आणि मग आपण जेव्हा दुकानामध्ये नवीन कपड्यांचीसुद्धा खरेदी करायला जातो, त्यावेळेला आपल्याला आवडतात किंवा आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला सूट होईल अशा पद्धतीचेच कपडे आपण घेतो, आणि मग नवीन कोणी एखादी गोष्ट सुचवली तर कदाचित ते करण्याकडे आपला तेवढा कल नसतो। ह्याचं कारण आपली काही आडाखे बांधलेले असतात, आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपला आपला एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो। तुमच्याकडे असे काही अनुभव आहेत का की जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कम्फर्ट झोनमध्ये राहणंच पसंत केलं आहे? तुम्हाला काय वाटतं, कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे जास्त चांगलं का कम्फर्ट झोन सोडणं हे सुद्धा आवश्यक आहे? तर याविषयी जरूर सांगा 02245151434 किंवा 02245151435 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक।

मनस्पर्शीमध्ये आज आपण कम्फर्ट झोनविषयी बोलतो आहोत आणि आपलं घर हा मला वाटतं आपल्या प्रत्येकासाठी एक कम्फर्ट झोन असतो. त्यामुळे आयुष्याचा काही एक टप्पा असा असतो की जेव्हा आपलं घर सोडून बाहेर जाणं किंवा फिरायला जाणं, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं हे आपल्याला खूप आवडतं आणि सारखं काय घरात बसायचं, जरा बाहेर फटकायला जाऊया असं आपल्याला वाटतं. पण त्यानंतर मात्र जसं जसं वय वाढायला लागतं तसं बाहेर किंवा दुसरीकडे कुठेतरी जाण्यापेक्षा सुद्धा आपल्या घरामध्ये आपली जी एक छान अशी कोझी जागा असते, आपला कम्फर्ट झोन असतो, तिथे आपण राहावं, आपल्या मर्जीप्रमाणे गोष्टी कराव्यात ह्याला आपण जास्त पसंती देत असतो. वसुमती ठोसर यांनी आपल्याला तेच सांगितलं की आपल्या घरामध्ये आपला कम्फर्ट झोन असतो आणि ते घर सोडून बाहेर कुठे जायचं झालं तर एक थोडे दिवस किंवा बदल म्हणून एक दोन चार दिवस बरं वाटतं, पण त्यानंतर मात्र आपण आपल्या आपल्या घरी यावं आणि आपल्या सगळ्या ठरलेल्या गोष्टी ठरलेल्याप्रमाणे कराव्यात हे जास्त बरं वाटतं. तर प्रत्येकाच्या कम्फर्ट झोनच्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं आणि काही वेगळं करायचं का त्या कम्फर्ट झोनमध्ये राहून खूप छान आपलं समाधानात आयुष्य घालवायचं हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. तुम्हाला काय वाटतं, कम्फर्ट झोन सोडावा का कम्फर्ट झोनमध्येच राहावं? आणि तुमच्या दृष्टीने असे काही तुमचे अनुभव आहेत का की जिथे एकतर तुम्ही कम्फर्ट झोन सोडून काही करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा कम्फर्ट झोनमध्ये राहूनच तुम्हाला जास्त समाधान मिळालं असेल? तर असे काही तुमचे अनुभव असतील जरूर शेअर करा.

100° MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड आणि मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मनस्पर्शीमध्ये आपण कम्फर्ट झोनविषयी बोलतो आहोत आणि खरंच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे जास्त श्रेयस्कर असतं, तर काही जणांनी कम्फर्ट झोन सोडण्याचे फायदे सुद्धा सांगितले आहेत. त्यामुळे खरोखरच मला जे अपेक्षित होतं की दोन्ही बाजूंनी आपल्याला या विषयाबद्दल बोलता यावं किंवा ऐकता यावं, तर ते सगळ्या श्रोत्यांच्या सहभागातून घडतं आहे. आपल्याला दीपा बालकर यांनी फोन केला होता. त्यांनी असं सांगितलं की कम्फर्ट झोन सोडून नवी आव्हानं स्वीकारणं हे आपल्या प्रगतीसाठी खूप गरजेचं असतं. त्यांनी काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या भारतातून नायजेरियाला गेल्या होत्या आणि काही काळ तिकडे राहिल्या होत्या, तर त्यावेळेला नवीन वातावरण किंवा आजूबाजूची वेगळी परिस्थिती, कारण संपूर्णपणे एका वेगळ्या नव्या देशामध्ये त्या गेल्या होत्या, त्या सगळ्याशी जुळवून घेणं आणि तिथे असलेल्या जे काही रिसोर्सेस तिकडे उपलब्ध होते, तर त्यातून आपल्या प्रगतीच्या दृष्टीने काही जणांना शिकवणं किंवा काही वेगळी गोष्ट करणं हे त्यांनी केलं आणि त्यामुळे तो कम्फर्ट झोन त्यांचा ब्रेक झाला आणि नायजेरियासारख्या वेगळ्या देशामध्ये, परदेशामध्ये जाऊनसुद्धा चांगली प्रगती त्या करू शकल्या. त्यानंतर प्रकाश कुलकर्णी यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या रिटायरमेंटनंतर ते थोडेसे कम्फर्ट झोनमध्ये गेले होते की घरात राहायचं आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये, पण तो कम्फर्ट झोन ब्रेक करून त्यांनी मग बाहेर थोडं थोडं काम कन्सल्टेशन वगैरे सुरू केलं आणि त्यातून जी एक थोडीशी आरामदायी जीवनशैलीची सवय लागलेली होती त्यातून

बाहेर पडून पुन्हा एकदा त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम नव्या पद्धतीने करायला सुरुवात केली, तर तो कम्फर्ट झोन ब्रेक करणं किंवा त्यातून बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी खूप छान होतं असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, कम्फर्ट झोनमध्ये राहावं का कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं? तुमची काही मतं असतील, तुमचे काही अनुभव असतील, जरूर माझ्याशी शेअर करा. 02-2-45-15-41-34 किंवा 02-2-45-15-41-35 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

कम्फर्ट झोनविषयी आपण बोलतोय आजच्या मनस्पर्शीमध्ये. शुभांगी कारेकर यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की जसं वसुमती ठोसर यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणेच आपलं घर हे आपल्याला खूप प्रिय असतं आणि आपण घरामध्ये राहणं आणि आपल्या कम्फर्टेबल असलेल्या आपल्याला गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे एखाद दुसऱ्या दिवसासाठी किंवा काही काळासाठी आपण जरी घरापासून दूर गेलो तरी कधी एकदा घरी परत येतो ह्याची ओढ लागते, कारण घर हे आपल्यासाठी कम्फर्ट झोन असतं. आणखीनही अशा बऱ्याच जागा असतात किंवा बरीच ठिकाणं असतात की जी आपल्यासाठी कम्फर्ट झोन असतात. जसं मगाशी प्रकाश कुलकर्णी यांनी रिटायरमेंटचा उल्लेख केला होता, तर अनेक जण जे एकाच नोकरीमध्ये म्हणजे नोकरीला सुरुवात केल्यापासून ते रिटायरमेंटपर्यंत एकच नोकरी करतात. बऱ्याचदा असं होतं की त्यांचं ऑफिस एकच असतं किंवा एकाच भागात असतं, परिसरात असतं, आणि त्यामुळे तिथे जाताना ट्रेन्स ठरलेल्या असतात. आजूबाजूला जी मंडळी आपल्याला भेटतात ती सुद्धा आपली ठरलेली अशी मित्रमैत्रिणी असतात आणि ते ट्रेन फ्रेंड्स असतात आपले. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे आपलं ऑफिस हा सुद्धा आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन झालेला असतो. आणि मग जेव्हा कधी आत्ताच्या सगळ्या पिढीकडे आपण पाहतो आणि नोकरी मिळाल्यानंतर काही नवीन गोष्टींसाठी किंवा नवीन काही करून पाहण्यासाठी म्हणून जॉब बदलण्याची त्यांची टेंडन्सी असते किंवा मानसिकता असते, ती बघितल्यानंतर हा कम्फर्ट झोन सोडून ही मंडळी काही वेगळं करू पाहत आहेत ह्याचं कुठेतरी आश्चर्य अनेकांना वाटत असतं, किंवा त्यांनी जशी रिस्क घेऊन काही गोष्टी करू पाहत आहेत तसं आपणही करावं का किंवा करायला हवं होतं का असंही मनात येऊ शकतं. तर कम्फर्ट झोन ही गोष्टच अशी आहे की जसं

सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही त्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तरीसुद्धा कदाचित तुम्हाला ते थोडंसं जाचक ठरू शकतं आणि कम्फर्ट झोन सोडण्याचा प्रयत्न केलात तरी असणारी आव्हानं ही असतातच. तुम्हाला काय वाटतं, कम्फर्ट झोनमध्ये आपण राहणं हे जास्त छान का कम्फर्ट झोन सोडणं हे जास्त छान आहे? तुमचे काही अनुभव असतील त्या अनुषंगाने तर जरूर शेअर करा. दूरध्वनी क्रमांक मगाशी मी सांगितलेच आहेत, ऐकत रहा FM गोल्ड.

100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आज मनस्पर्शीमध्ये आपण कम्फर्ट झोनबद्दल बोलतो आहोत. आपल्याला कम्फर्ट झोनबद्दल सांगण्यासाठी मयूर केणी यांनी फोन केला होता. त्यानंतर बालाजी यांनी फोन केला होता नांदेडवरून. त्यांनी सांगितलं की निवृत्तीनंतर वेगवेगळे व्यवसाय करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकणं हे त्यांनी केलं आणि त्यामुळे ते त्या निवृत्तीनंतर येणारा जो एक कम्फर्ट झोन असतो त्यातून बाहेर पडू शकले. त्यानंतर आपल्याला अविनाश दिवेकर यांनी फोन केला होता रत्नागिरीहून. त्यांनी सांगितलं की पाहुणे जेव्हा घरी येतात तेव्हा पाहुण्यांना जो अपेक्षित कम्फर्ट झोन असतो तो आपण आपल्या घरामध्ये त्यांना द्यावा का न द्यावा असं त्यांना वाटतं. कारण ते जेव्हा कुठे पाहुणे म्हणून जातात त्यावेळेला ते त्या ज्या कुठल्या घरात जातात त्यांच्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करतात आणि आपला कम्फर्ट झोन मिळालाच पाहिजे असे ते आग्रही नसतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की पाहुण्यांच्या बाबतीमध्ये कम्फर्ट झोन काय असावा ह्याचाही त्यांना प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला मिलिंद टिपणीस यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की थोडा वेळ कम्फर्ट झोनमध्ये राहणं काही काळ कम्फर्ट झोनमध्ये राहणं हे ठीक आहे पण काही काळानंतर मात्र आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपला आपला मार्ग शोधणं हे खूप गरजेचं असतं. विशेषतः शाळेत असताना आपण आईवडिलांच्या घरात राहत असतो सगळ्या गोष्टी आपल्याला तसं म्हटलं तर आयत्या मिळत असतात त्यामुळे कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. आणि शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये जाणं किंवा करिअरच्या दृष्टीने काही अभ्यासक्रम निवडणं आणि त्यानंतर पुन्हा नोकरी लागल्यानंतर स्वतःच्या पायांवर उभं राहणं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं या सगळ्या गोष्टी आहेत ज्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपण करतो आणि हे केल्याशिवाय आपली प्रगती होणं शक्य नाही आहे. छाया गबाले यांनी फोन केला होता. त्यांनी सुद्धा अशाच आशयाचं काही सांगितलं. त्या म्हणाल्या की कम्फर्ट झोनमध्ये आणि विशेषतः जेव्हा आई वडील मुलं असं सगळं कुटुंब एकत्र असतं मुलं लहान असतात तर त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळत असतात पण जेव्हा शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ती घराबाहेर पडून स्वतःचं काहीतरी एक्सप्लोअर करायला बघतात तेव्हा वेगवेगळ्या संधी त्यांना मिळतात वेगवेगळ्या गोष्टी शिकायला त्यांना मिळतात आणि त्यातून त्यांचं एक छान व्यक्तिमत्व घडतं आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून काहीतरी अचीव्ह केल्याचा आनंद जो असतो तो कम्फर्ट झोन ब्रेक केल्यानंतर मिळू शकतो. त्यामुळे काही काळ कम्फर्ट झोनमध्ये राहिल्यानंतर तरी प्रत्येकाने थोडंसं कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नव्या गोष्टी करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न जरूर करावा असं त्यांनी सांगितलं.

मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आज आपण कम्फर्ट झोनविषयी बोललो आणि कार्यक्रमामध्ये बऱ्याच श्रोत्यांनी सहभाग नोंदवला आणि खरंच फोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी कम्फर्ट झोनविषयीच्या त्यांनी सांगितल्या, त्यांचे अनुभव सांगितले, त्यामुळे अगदी समृद्ध रंजक असा हा मनस्पर्शीचा प्रवास आत्तापर्यंतचा झालेला आहे. प्रज्ञा वनारसे यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला ती जेव्हा नोकरी लागली तर त्याच्यानंतर एका छोट्या गावामध्ये ट्रेनिंगसाठी काही काळासाठी पाठवण्यात आलं होतं आणि लांबच्या वेगळ्या राज्यातल्या एका छोट्या गावात तिला पाठवलं गेलं तर त्यामुळे त्यांना सगळ्यांना काळजी वाटत होती. पण ते गाव अर्थातच सुरक्षिततेच्या दृष्टीने अगदी व्यवस्थित होतं आणि तिथे जाऊन त्यांच्या मुलीनेसुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रेनिंगमधल्या तर शिकल्याच, पण ज्याला आपण जीवन कौशल्य लाईफ स्किल्स म्हणतो तर तीसुद्धा तिची तिकडे खूप विकसित झाली. आणि मग असं घरापासून जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला घर म्हणजे काय, आपले आईवडील आपल्यासाठी काय असतात किंवा एकंदरीतच

आत्तापर्यंतचं आपलं आयुष्य आपण किती कम्फर्टेबली जगलो या सगळ्याची जाणीव होते. आणि जी आयुष्यातली आव्हानं असतात तर त्यांचासुद्धा एक थोडासा आपण म्हणतो एक फ्लेवर कळतो, आणि त्यामुळे माणूस कदाचित आव्हानं पेलण्यासाठी जास्त सक्षमही होतो आणि एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. त्यामुळे कम्फर्ट झोन सोडून स्वतःचं काहीतरी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे असं प्रज्ञाताईंनी सांगितलं. आणि आता मात्र मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे हे मला समोरच्या घड्याळामध्ये दिसतं आहे, त्यामुळे आता मनस्पर्शीची सांगता होते. थोड्याच वेळामध्ये पुन्हा आपण भेटणारच आहोत, तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

कुणाची रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी। नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड।

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz तुम्ही ऐकताय FM गोल्ड। आता यानंतर आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स आणि त्यानंतर 11:05 युवा तरंगमध्ये भेटूया। ऐकत रहा FM गोल्ड।
2: जाहीर सूचना, या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही। धन्यवाद।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स। आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला। आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे।
4: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते। निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स। खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं। गॅसेस अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स। सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका, संध्याकाळी फळं खा। आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स। वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या। मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट। सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे। सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट। एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी। त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट। च्यवनप्राशचं आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम। पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा। फिशर स्पाईसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट। आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा। नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो, त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट। बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा। सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्टऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा। केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं। तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं। केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा। केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम। केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा। आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा। गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा। त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा। अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम। पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी।

0: क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात, तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे, आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक, 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक, 9082911530. तन्वी दादर क्लिनिक, 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस, 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। युवा तरंग कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि युवा तरंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ सकाळ।

100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय युवा तरंग FM गोल्डवर. आणि युवा तरंग कार्यक्रमामध्ये आज काय असणार आहे हे मी अगदी मनस्पर्शीची सुरुवात करतानाच सांगितलं होतं की वेगवेगळ्या पुस्तकांविषयी आजच्या कार्यक्रमात सांगणार आहेत. जी पुस्तकं आत्ताच्या तरुण पिढीने वाचली तर त्यांना त्यातून बरंच काही मिळू शकतं असं मला वाटतं. अशा काही पुस्तकांची ओळख किंवा अशा काही पुस्तकांचा परिचय आजच्या कार्यक्रमामध्ये करून देणार आहे. तर या सगळ्या पुस्तकांमध्ये अर्थातच आत्ताच्या काळामध्ये सुद्धा मराठी साहित्याबद्दल बोलायचं झालं तर अनेक वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित होत आहेत, त्यांचे विषय खूप वेगवेगळे आहेत. आणि आत्ताच्या तरुण पिढीने जर या पुस्तकांचं वाचन केलं तर त्यांना त्यांना रिलेटेबल असणाऱ्याही बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून वाचायला मिळतील. पण थोडंसं मला असं वाटतं की हे कॉम्बिनेशन असायला पाहिजे, म्हणजे आत्ताची पुस्तकंसुद्धा वाचली पाहिजेत आणि आधी प्रकाशित झालेली किंवा अनेक काळापासून गाजत असलेली काही पुस्तकं आहेत तीसुद्धा आपल्या वाचनाच्या यादीमध्ये समाविष्ट असायला हवी आहेत. त्यामुळे अशा काही पुस्तकांविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला आठवण होती आहे ती अत्यंत लोकप्रिय अशा सुप्रसिद्ध आपले आवडते सगळ्यांचे लेखक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या पूर्वरंग या पुस्तकाची. पूर्वेकडच्या देशांची सफर जेव्हा पुलंनी केली होती, जपान, इंडोनेशिया, बाली बेटं वगैरे, तर त्या सगळ्याबद्दलची वर्णनं ही पूर्वरंगामध्ये आहेत. पण फक्त प्रवास वर्णन आहे का ते, तर अर्थातच तसं नाही आहे. पूर्वरंगामध्ये आपल्याला त्यांनी केलेल्या प्रवासाविषयी तर अर्थातच वाचायला मिळतं, पण त्या जोडीलाच त्या देशाची जी एक संस्कृती असते त्या संस्कृतीविषयी, त्यानंतर तिथे पुलंना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांविषयी आणि अर्थातच तिथे भेटलेल्या माणसांविषयी त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे. आणि काही एक प्रसंग, काही एक अनुभव असे आहेत की जे आपण म्हणजे अगदी परदेशातले म्हणून सांगता यावेत असं नाही, तर त्या देशामध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर कोणालाही भेटल्यानंतर आपल्याला एक समृद्ध करणारा असा अनुभव असतो. तर या सगळ्या अनुभवांविषयी पुलंनी पूर्वरंगामध्ये लिहिलं आहे. आणि पुलंची बाकीची सुद्धा जी प्रवासवर्णनं आहेत ती सुद्धा अर्थातच वाचनीय आहेत. पण मला विशेषतः असं वाटतं की पूर्वरंगासारखं जे पुस्तक आहे ते

वाचत असताना आपल्याला एक अनोखी संस्कृती त्या काळाच्या परिमाणानुसार छान पद्धतीने आपल्यासमोर उलगडत जाते. आणि पुलंचं जे लेखन आहे त्यात वेगवेगळ्या गाण्यांचे सुद्धा रेफरन्सेस इतके सहज येत असतात की त्या त्या वेळेची ती गाणी असतील, काही नाट्यपदं असतील, ती जर आपल्याला माहीत असतील, आणि मला माझी खात्री आहे की एफ एम गोल्ड, एफ एम रेनबो नियमितपणे जर ऐकणारे आपले श्रोते असतील तर त्यांना तर ही गाणी निश्चितपणे माहीत असणार आहेत. तर त्या गाण्यांच्या अनुषंगाने सुद्धा जे काही संदर्भ येतात त्यात ते वाचणं, ती गाणी माहीत करून घेणं, असा सर्वार्थाने समृद्ध करणारा असा आपल्यासाठी म्हणजे वाचकांसाठी सुद्धा हा प्रवास आहे. त्यामुळे पूर्वरंग हे तर नक्कीच वाचलं पाहिजे पुस्तक. आणखीन कोणती कोणती पुस्तकं आहेत जी आपल्या वाचनाच्या यादीमध्ये समाविष्ट करता येऊ शकतात त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते आशा भोसले यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा एफ एम गोल्ड.

युवा तरंग कार्यक्रम तुम्ही ऐकताय FM गोल्डवर. आज युवा तरंगमध्ये वेगवेगळ्या काही पुस्तकांविषयी मी तुम्हाला सांगते आहे जी आजच्या तरुणाईने अगदी आवर्जून वाचली पाहिजेत असं मला वाटतं. तर त्यातलंच पुढचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे झिम्मा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता ह्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि काय आहे की बरीचशी तरुण मंडळी जी आहेत ती कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या एकांकिकांमध्ये काम करत असतात किंवा काही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अभिनयसुद्धा करत असतात. आणि कॉलेजमध्ये ज्या नाट्यविषयक घडामोडी असतात किंवा ज्या गोष्टी सुरू असतात तर त्यामध्ये सुद्धा त्यांचा अगदी सक्रिय सहभाग असतो. तर असं जेव्हा असतं त्यावेळेला नाट्यक्षेत्रामध्ये जी दिग्गज मंडळी आहेत किंवा होऊन गेली आहेत तर त्यांनी त्यांचे जे अनुभव लिहिले एक कलाकार म्हणून किंवा एक दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून कसे कसे हे सगळेजण घडत गेले किंवा नाट्य प्रशिक्षणाची त्यांची प्रोसेस काय होती या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणं, ते वाचनातून आपल्यापर्यंत त्यांचे अनुभव आणि त्यांचे विचार पोहोचणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळेच झिम्मा हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मला वाटतं, कारण यातून विजयाबाईंची एक कलाकार म्हणून दिग्दर्शक म्हणून घडत जाण्याची जी सगळी प्रक्रिया होती ती आपल्याला अगदी सविस्तर वाचायला मिळते. आणि त्या जोडीलाच अर्थात वैयक्तिक आयुष्यातल्या त्यांच्या घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं. आणि कोणत्याही परिस्थितीतून जेव्हा एखादा माणूस वाट काढत पुढे जातो आणि आपल्याला ज्या क्षेत्राविषयी प्रचंड पॅशन आहे त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणून मेहनत घेतो तर त्या पद्धतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जात असतं तर काय काय अनुभव येऊ शकतात आणि त्यातून पुढे कलाकार म्हणून दिग्दर्शक म्हणून किंवा या नाट्यक्षेत्रातली एक व्यक्ती म्हणून स्वतःला विकसित करण्याची ही सगळी जी प्रक्रिया असते ती कशी असते याविषयी या झिम्मा पुस्तकातून आपल्याला निश्चितपणे जाणून घेता येतं. आणखीनही पुस्तकांविषयी सांगायचं आहे, त्याआधी तुम्हाला ऐकवते लता मंगेशकरांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर.
1: युवा तरंगमध्ये आज आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय आणि विशेषतः अशी पुस्तकं जी आत्ताच्या तरुण पिढीने वाचण्यासारखी आहेत. आणि या पुस्तकांविषयी सांगत असताना मला पुढे सांगायचं आहे ते कार्यरत या पुस्तकाविषयी. डॉक्टर अनिल अवसाठी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची आपल्याला ओळख होते, जी खरी व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांनी काहीतरी समाजोपयोगी असं काम केलेलं आहे जे वेगळं आहे. थोडंसं मगाशी आपण ज्याबद्दल बोललो की आपला कम्फर्ट झोन सोडून काहीतरी उत्तम काम केलं आहे की ज्यामुळे समाजाचा सुद्धा फायदा झालेला आहे आणि अर्थातच ही समर्पित व्यक्तिमत्व आहेत त्यांची ओळख आपल्याला होते. आणि जेव्हा आपल्याला कधीही लो फील होत असतं किंवा असं वाटत असतं की या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून पुढे जायला मार्ग आहे का नाही, किंवा काही गोष्टी आहेत त्या फक्त माझ्याच बरोबर होत आहेत का, किंवा माझ्याबरोबरच हे असं का होतं आहे, असे जेव्हा काहीही निराशाजनक विचार आपल्या मनात येत असतात तेव्हा तर मला वाटतंय ही अशी काही पुस्तकं आहेत कार्यरत सारखी जी आवर्जून काढून वाचायला पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या मंडळींनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्यातून मार्ग काढून काहीतरी उत्तम असं कार्य केलेलं आहे, बरं ते वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी अशी गोष्ट केली आहे किंवा असं कार्य त्यांनी केलेलं आहे, तर या गोष्टी आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकतात. आणि म्हणूनच ही अशी जी पुस्तकं आहेत ती आपल्या वाचनाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये जरूर समाविष्ट असायला हवीत.

100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. आजच्या युवा तरंगमध्ये तरुणाईने आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांविषयी आपण बोलतो आहोत. आणि आत्तापर्यंत जी 2-3 पुस्तकं मी सांगितली तर ती मराठी पुस्तकं आहेत आणि ती प्रेरणादायी किंवा वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारी अशी पण खऱ्या अनुभवांवर आधारित अशी पुस्तकं आहेत. आणि आत्ता मात्र ज्या पुस्तकाविषयी सांगणार आहे ते मूळचं इंग्रजी पुस्तक आहे किंवा ती सिरीज आहे ती इंग्लिशमध्ये लिहिली गेली आहे. पण फॅन्टसी ज्याला आपण म्हणतो की त्या अद्भुतरम्य अशा वातावरणामध्ये घेऊन जाणारी अशी ही पुस्तकांची सिरीज आहे हॅरी पॉटर. J.K. रोलिंग यांनी लिहिलेली आणि अर्थातच ह्यातला प्रत्येक भाग वाचत असताना आपण एका वेगळ्या दुनियेमध्ये जातो. आणि आत्ताची जी तरुणाई आहे खरं म्हटलं तर अगदी शाळेच्या वयात सुद्धा अनेक जणांची हॅरी पॉटरची सिरीज वाचून झालेली असते आणि त्या अद्भुतरम्य अशा जगामध्ये अनेक जण रमलेले असतात. तर खूप खिळवून ठेवणारी अशी भाषा आहे ह्या पुस्तकाची आणि ते जे सगळं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्या सगळ्यामध्ये वाचक म्हणून आपण त्या हॅरीबरोबर किंवा एकंदरीतच त्यातल्या सगळ्या कॅरेक्टर्सबरोबर जात असतो तर ही गोष्ट फार मजेशीर आहे, मजेदार आहे. त्यामुळे एक फॅन्टसीच्या जगामध्ये जायचं असेल आणि एक छान अनुभव वाचनाचा घ्यायचा असेल तर हॅरी पॉटरची सिरीजसुद्धा आपल्याला या सगळ्या पद्धतीचा एक विलक्षण असा अनुभव देऊ शकते. त्यामुळे एक रहस्य कशा पद्धतीने आपण डेव्हलप करत जाऊ शकतो एक लेखक म्हणून ह्याचा आपल्याला अंदाज या पुस्तकातून येतो. त्यामुळे मला तर असं वाटतंय की ज्यांना लेखनामध्ये इंटरेस्ट आहे अशी जी आपली तरुण मित्रमंडळी आहेत त्यांच्यासाठी तर कसं पुस्तक लिहावं एखादं रहस्यमय याचं हे छान उदाहरण ठरू शकतं.

एक सांजडो कावते रोज माझारी त्याघरात अन काही न बोलता हात मागते हातात एक सांजडो कावते। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। मस्त मस्त मराठी गीत संगीताची पर्वणी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड।

0: युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. युवा तरंग कार्यक्रमामध्ये आज आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय आणि तरुणाईंनी आवर्जून वाचायला हवीत अशा पुस्तकांविषयी मी सांगते आहे आणि आपल्याला श्रोत्यांचा सुद्धा खूप छान प्रतिसाद येतोय. या पुस्तकांविषयी सांगितलेलं आवडतंय असं सांगणारे काही श्रोत्यांचे फोन मला आत्ता कार्यक्रमामध्ये आले. श्रीपाद जोशी, मिलिंद टिपणेस, अविनाश दिवेकर, प्रज्ञा वनारसे, जगन्नाथ केदारे या सगळ्यांनी कार्यक्रम आवडत असल्याचं अगदी आवर्जून सांगितलेलं आहे, तर त्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता 02245141 किंवा 02245141 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. आता यानंतर एक अगदी छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका पुस्तकाविषयी बोलूया.
1: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: युवा तरंगामध्ये आता आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय आणि त्या पुस्तकांपैकी पुढचं पुस्तक मला जे सांगायचं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे इरू. उर्मिला देशपांडे आणि थियागो पिंटो बार्बोसा या दोघांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि इरावतीबाई कर्वे ह्यांच्याविषयी सांगणारं असं हे पुस्तक आहे. हेही पुस्तक इंग्लिशमध्ये आहे पण या पुस्तकामध्ये इरावतीबाईंची अत्यंत सुंदर पद्धतीने ओळख करून देण्यात आलेली आहे आणि त्या काळातली एखादी स्त्री जेव्हा मानववंशशास्त्र आणि एकंदरीतच वेगळ्या प्रकारचं संशोधन करण्यासाठी देशविदेशामध्ये जाते आणि एका वेगळ्या पद्धतीची जीवनशैली आत्मसात करते, विदुषी म्हणून त्यांना नेहमी संबोधलं जातं, तर अशा व्यक्तीची जीवनशैली विचारसरणी कशी असेल आणि माणूस म्हणून, एक आई म्हणून आणि एकंदरीतच त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना इरावतीबाईंचं व्यक्तिमत्व कसं होतं, व्यक्ती म्हणून त्या कशा होत्या, या सगळ्याविषयी आपल्याला या इरू पुस्तकातून जाणून घेता येतं. आणि ज्यांना इरावतीबाईंविषयीची उत्सुकता असेल किंवा त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तर अतिशय सुंदर आहे. इरावतीबाईंचं वारीला जाणं, त्यांची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती किंवा वारीतले त्यांना आलेले अनुभव, याही सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. आणि एकंदरीतच त्यांच्याविषयी ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत ऐकलेल्या असतात तर त्यांच्यामागची कारणं किंवा इरावतीबाईंचं जे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि त्या काळाच्या पुढे होत्या, तर त्या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला या इरू या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं आणि इरावतीबाईंचं व्यक्तिमत्व कसं होतं ते अगदी सविस्तर आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून समजतं.

युवा तरंगामध्ये आज आपण आवर्जून वाचाव्यात अशा काही पुस्तकांविषयी बोलतो आहोत आणि त्यातलं एक पुस्तक मला अगदी मनापासून सांगावं असं वाटतं, कारण बऱ्याच जणांना असं असतं की आपल्याला वेगवेगळी पुस्तकं वाचायची आहेत, इंग्लिशमधली किंवा इतर भाषांमधली सुद्धा वाचायची आहेत, पण ही पुस्तकं नेमकी कुठली वाचावीत, कुठून सुरुवात करावी किंवा या पुस्तकांविषयी आपल्याला कसं कळणार, तर निरंजन घाटे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे वाचत सुटलो त्याची गोष्ट, आणि या पुस्तकामध्ये अनेक पुस्तकांविषयीची माहिती आपल्याला मिळते आणि ही पुस्तकं कोणकोणती आहेत, त्याच्यामध्ये साधारण काय आहे या सगळ्याविषयी आपल्याला कळू शकतं आणि आपल्याला हे पुस्तक वाचत असताना खरोखर आश्चर्य वाटतं की एक माणूस इतकी प्रचंड पुस्तकं वाचू शकतो ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही, आणि त्या पुस्तकाचं नावही तसंच आहे वाचत सुटलो त्याची गोष्ट, म्हणजे किती प्रमाणामध्ये त्यांनी ती पुस्तकं वाचलेली असतील. तर अशी छान छान पुस्तकं आपल्या आजूबाजूला असतात, थोडंसं आपण ती पुस्तकं वाचण्याचा जर प्रयत्न केला तर ती पुस्तकं आपल्याला खरंच खूप काही देणारी असतात.

100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. आजच्या युवा तरंगमध्ये आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय, जी विशेषत आजच्या तरुणाईनी आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांविषयी मी तुम्हाला सांगते आहे. आत्तापर्यंत जी पुस्तकं सांगितली ती वेगवेगळ्या विषयांवरची होती, आणि एक वाचक म्हणून त्यानंतर आपलं जर नाट्यक्षेत्र लेखनक्षेत्र ह्यात करिअर करायचं असेल तर त्यादृष्टीने थोडंसं मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तकंसुद्धा मी तुम्हाला सुचवलेली आहेत. पण आता मात्र मला जे पुस्तक सांगायचं आहे ते थोडंसं वेगळ्या विषयावरचं आहे, कारण तरुणाई म्हटल्यानंतर फक्त कॉलेजमध्ये महाविद्यालयात शिकणारी किंवा एकदम त्या सगळ्या शिक्षण नोकरी करिअर या झोनमध्ये असणारीच तरुणाई असते असं नाही, तर जे नवीन आईबाबा झालेले किंवा होऊ इच्छिणारे तरुण तरुणी आहेत, जोडपी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा पालकत्वाच्या दृष्टीनं काही अत्यंत आवश्यक अशा गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यासाठी म्हणून डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं विवेकी पालकत्व हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. म्हणजे मुलांना वाढवत असताना किंवा मुलांशी वागत असताना आपली विवेक निष्ठ अशी जी विचारपद्धती आहे ती आपण कशी फॉलो करू शकतो आणि त्यातल्या वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण मुलांशी कसा संवाद साधू शकतो, त्यानंतर आईबाबांची एकमेकांमध्ये भांडणं होऊ नयेत किंवा असतील तर ती कशी मिटवता येतील, मुलाला वाढवत असताना जर आपलं मूल एकुलतं एक असेल तर त्याच्याशी आपण कसं वागू शकतो, किंवा मुलगा आपलं मूल जर काही कारणाने चिडलं असेल, रागावलं असेल, त्याला शांत कसं करायचं, त्यानंतर न्यूनगंड वगैरे जर काही मुलांच्या मनात निर्माण होत असतील कोणत्याही कारणास्तव ते दूर कसे करता येतील, अशा सगळ्या दृष्टीने खूप मार्गदर्शक असं हे पुस्तक आहे. आणि खरोखर ज्यांना व्यवस्थितपणे विचारपूर्वक आपल्या मुलांना वाढवायचं आहे, जे आत्ताच्या पिढीमधले अनेक पालक आपल्याला करताना दिसतात, तर त्यांच्यासाठी तर खूप मार्गदर्शक ठरणारं असं हे पुस्तक आहे, विवेकी पालकत्व डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं. तर अशा वेगवेगळ्या पुस्तकांविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. आणि आता मात्र हळूहळू आपण युवा तरंगाच्या सांगतेकडे जातो आहोत.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. खरं म्हणजे युवा तरंग कार्यक्रमाच्या आता सांगतेकडे आपण जातो आहोत. आजच्या युवा तरंग कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोललो, विशेषत अशी पुस्तकं की जी आजच्या तरुणाईला वाचायला आवडतील किंवा त्यांनी आवर्जून वाचावीत असं मला सुचवता येईल अशा पद्धतीची ही पुस्तकं होती. आणि त्यात शक्य तेवढी व्हरायटी देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ही जी सगळी पुस्तकं आहेत आत्ताच्या तरुण पिढीने किंवा एकूणच सगळ्यांनी वाचावीत अशी, या पुस्तकांची संख्या आणि यादी प्रचंड आहे. त्यामुळे अनेक पुस्तकांचा समावेश हा एका कार्यक्रमामध्ये करता येणं शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात जरा वेगळेपणा जपणारी आणि वेगवेगळ्या विषयांवरची असलेली अशी पुस्तकं आजच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा काही आणखीन पुस्तकांविषयी जरूर सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कार्यक्रम आवडल्याचं ज्या श्रोत्यांनी कळवलं आहे त्यांच्यापैकी काही जणांची नावं तर मगाशी मी सांगितली. त्यानंतर अमोल यादव, हेमा डोईफोडे यांनीसुद्धा दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. त्यांना कार्यक्रम आवडल्याचं अगदी आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया कळवल्या त्यांना मनापासून त्यांचे आभार मानते. आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आपण लगेचच जाणार आहोत, पण त्याआधी आपण युवा तरंगाची सांगता करूया. आणि अगदी काही क्षणातच आपण भेटणार आहोत आपल्या रंजक सफर या कार्यक्रमामध्ये एका नव्या वेगळ्या विषयासह. तेव्हा जरूर ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। रंजक सफर कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ दुपार।

रंजक सफर कार्यक्रमाची सुरुवात आपण केली आशाताईंच्या आवाजातल्या या अप्रतिम अशा गाण्यासह. सौंदर्य आणि फॅशन या दोन्हींच्या दृष्टीने केस हा खूप महत्त्वाचा घटक असतो. अगदी लग्न समारंभ असो, एखादी पार्टी असो, किंवा एखादा इव्हेंट असो, किंवा अगदी आपला नेहमीचा रोजचा दिवस असो, केशरचनेमुळे आपल्या दिसण्यात, आपल्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडतो. आणि याच केशरचनेची रंजक सफर आजच्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

रंजक सफरमध्ये आज आपण बोलतोय केशरचनेविषयी. आणि केशरचना म्हटल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी आठवतात. लांब दाट केस, वेणीचा नागिणीसारखा लांब सडक शेपटा, पायापर्यंत लोळणारे काळेभोर केस, मोठा आंबाडा, असं केसांचं आणि केशरचनेचं सुद्धा सौंदर्य वर्णन केलं जातं. कुरळे केस, सरळ केस, दाट केस, पातळ केस, काळेभोर केस, भुरे केस, सोनेरी केस, पिंगट केस, असे केसांचे कितीतरी प्रकार आणि तितक्याच केशरचनासुद्धा. खूप पूर्वी खोपा, अंबाडा, चक्र, वेणी अशा केशरचना प्रसिद्ध होत्या. वेणीतही मग साधी तिपेडी वेणी, त्यानंतर सागर वेणी, चटईची वेणी, छोट्या छोट्या भरपूर वेण्या घालून त्यांची रचना, घट्ट वेणी, सैलसर शेपटा, शाळेत जाणाऱ्या मुलींच्या अर्ध्या दुमडून वर बांधलेल्या वेण्या, रिबन लावून बांधलेले दोन बो, असे प्रकार. पण या सगळ्या केशरचनांची सुरुवात नक्की कशी झाली किंवा कधी झाली त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. त्याआधी ऐकवते उषा मंगेशकरांच्या आवाजातली एक छानशी रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला
4: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय FM गोल्ड. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमात तुमच्याबरोबर आहे मी अंजली. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण केशरचनेची रंजक सफर करतो आहोत. निसर्गाने दिलेले छानसे केस नीट विंचरून त्यांची काळजी घेतानाच त्यांचं सौंदर्य आणखीन खुलवावं हे माणसाला नेमकं कधी वाटलं ते सांगता येत नाही. पण पूर्वी राजे रजवाड्यांच्या काळात केशरचना ही फक्त सौंदर्य किंवा फॅशन या दृष्टीनेच केली जात होती असं नाही, तर आपण समाजाच्या विशिष्ट वर्गाचं आर्थिक स्तराचं प्रतिनिधित्व करतो हे दाखवण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारची केशरचना केली जात असे. प्राचीन इजिप्तमध्ये पूर्वी तिथल्या हवामानानुसार छोटे केस ठेवण्याची पद्धत होती. पुढे मात्र विशेषतः स्त्रिया लांब केस ठेवणं पसंत करू लागल्या. काही प्रसंगी केसांचे विग्ज वापरणं हे सुद्धा केशरचनेचा एक भाग म्हणून केलं जाई. आणखीनही केशरचनेच्या इतिहासाविषयीच्या रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण ऐकतोय गजानन वाटवे यांच्या आवाजातली रचना.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: केशरचनेची रंजक सफर आपण करतो आहोत आणि प्राचीन ग्रीसमध्येही केशरचनेला खूप महत्व होतं. ग्रीक स्त्रिया लांब केस पसंत करत असत, त्यामुळे भरपूर मेहनत घेऊन त्यांची केशरचना केली जात असे. सोन्या चांदीचे केशालंकार, ताजी फुलं, टियारा या सगळ्यांचा वापर केशरचना खुलवण्यासाठी केला जाई. पुढे मध्ययुगात मात्र केशरचनेचं महत्त्व कमी होत गेलं आणि नैसर्गिक केस साध्या पद्धतीने बांधून ठेवणं किंवा छोटे केस ठेवणं याला जास्त पसंती दिली जायला लागली.

रंजक सफरमध्ये आज आपण केशरचनेच्या बाबतीत बोलतो आहोत आणि या केशरचनेच्या बाबतीत पुढच्या काळात मात्र खूप बदल होत गेले. मोती, खडे, अलंकार, पिसळ, रिबन्स या गोष्टी केशरचनेमध्ये वापरणं, उंचच्या उंच केशरचना करणं हे सगळं सुरू झालं. कालांतराने बॉबकट हा हेअरकट प्रचंड लोकप्रिय झाला. मला आठवतंय, मी शाळेत असताना वर्गातल्या एखाद्या तरी मुलीचा बॉबकट असायचाच असायचा. पुढे मग चित्रपटसृष्टीचा प्रभाव केशरचनांवर पडायला लागला आणि हॉलिवूड बॉलिवूड स्टाईल केस दिसायला लागले. आणि आत्ता रिसेंटली सोशल मीडियावर जो 80s ट्रेंड सुरू होता त्यातही आपण बघितलंच की कुरळे घनदाट केस हे स्त्रियांचं, तर मध्ये भांग पाडून दोन्ही बाजूंची झुलपं हे पुरुषांचं स्टाईल स्टेटमेंट त्या 80s म्हणजे 80s दशकामध्ये होतं हे आपल्याला त्या ट्रेंडवरून कळलं. तर सध्याच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर मात्र केस कलर करणं, हायलाईट करणं हे खूप ट्रेंडिंग आहे. केसांवर सतत नवे नवे प्रयोग करणं आणि आपला लुक सतत अपडेट करणं हे अनेकांना आज आवडतं आहे. तर ही अशी प्राचीन इजिप्तपासून सुरू झालेली केशरचनेची रंजक सफर. ही रंजक सफर आवडत असल्याचं आपल्याला काही श्रोत्यांनी कळवलंय. प्रमोद राऊत, माधवी जोशी, मेघना पोतनीस या सगळ्यांनी कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत.

100° एक मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आजच्या रंजक सफरमध्ये आपण केशरचनेची रंजक सफर केली आणि शुभांगी कारेकर यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की फ्रेंच रोल ही सुद्धा हेअरस्टाईल किंवा केशरचनेचा हा प्रकार हा अत्यंत लोकप्रिय आहे. खरंच आहे, बऱ्याच जणांना आंबाडा घालावासा वाटतो आणि आंबाड्यानंतर फ्रेंच रोल हा मला वाटतं जास्त लोकप्रिय असा प्रकार आहे. आणि शुभलक्ष्मी मस्तकार यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांचे केस अजूनही अगदी गुडघ्यापर्यंत आहेत लांब, त्यामुळे कुठल्याही समारंभात त्या गेल्या की सगळेजण येऊन त्यांच्या केसांचं कौतुक करतात आणि केस मेंटेन कसे करतात वगैरे याविषयी खूप उत्सुकतेने त्यांना विचारतात. तर खरंच केशरचनेबद्दल आणि केसांच्या सौंदर्याबद्दल अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे सांगण्यासारख्या. पण आत्ता मात्र आपण वळतोय ते आपल्या कार्यक्रमातल्या प्रश्नांकडे. आणि प्रश्न हा सुद्धा थोडासा असा केसांशी संबंधित असाच आहे, पण तो गाण्याशी संबंधित सुद्धा आहे. तर प्रश्न नीट ऐका. मना वेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे, पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते, जसे संचिताचे ऋतू कोवळे. हे जे कडवं आहे, तर हे कडवं कोणत्या रचनेतलं किंवा कोणत्या भावगीतातलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. मना वेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे, पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते, जसे संचिताचे ऋतू कोवळे. हे जे कडवं आहे, हे कडवं कोणत्या रचनेतलं किंवा कोणत्या भावगीतातलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि आता यानंतर लगेचच तुम्हाला ऐकवते भीमराव पांचाळे यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM गोल्ड.

रंजक सफर तुम्ही ऐकताय 100° एकमेगाहर्ट्झ एफ एम गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आणि रंजक सफरमध्ये प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता त्याचं उत्तर अजूनही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे का उभी तू तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे. या ज्या ओळी आहेत किंवा हे जे कडवं आहे तर ते कोणत्या रचनेतलं कोणत्या भावगीतातलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 0225151434 किंवा 0225151435.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे। कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की मनावेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे, पुढे का उभी तू तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे। ही या ज्या ओळी आहेत किंवा हे जे कडवं आहे तर ते कोणत्या रचनेतलं आहे, कोणत्या भावगीतातलं आहे? आणि हे आहे तुला पाहिले मी नदीच्या किनारी या रचनेतलं किंवा या भावगीतातलं हे कडवं आहे। कविवर्य ग्रेसांची ही रचना आहे, श्रीधर फडके यांचं संगीत आहे। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला दिलेलं आहे रेणुका शिंदे, प्रमोद राऊत, पंकज मोहोड, नीलम राणे, वैशाली जोशी, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर, मिलिंद टिपणेस, वंदना केळवकर, सुबोध भाटवडेकर, शुभांगी कारेकर आणि रिद्धी सावंत या सगळ्यांनी। तर ज्यांनी योग्य उत्तर दिलंय त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन आहे। आणि लगेचच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतो आहोत। पुढचा प्रश्न असा आहे, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको हे जे गीत आहे, तर या गीताचे गीतकार कोण आहेत, हे गीत कोणी लिहिलं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 किंवा 02245151435। प्रश्न पुन्हा एकदा सांगते, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको हे जे गीत आहे, तर या गीताचे गीतकार कोण आहेत किंवा हे गाणं कोणी लिहिलं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे।

0: FM गोल्ड खरा सोना।
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला। त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते।
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा।
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत। अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर। याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला।
4: 100% MHz तुम्ही ऐकताय FM गोल्ड आणि रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे। कार्यक्रमात मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको या गीताचे गीतकार कोण आहेत, आणि ह्याचं उत्तर आहे सुप्रसिद्ध कवी वा रा कांत अर्थात वामन रामराव कांत हे या गीताचे गीतकार आहेत। आणि 6 ऑक्टोबर म्हणजे आजच त्यांचा जन्मदिवस असतो, त्यानिमित्ताने आपण या प्रश्नाचा समावेश आपल्या कार्यक्रमामध्ये केला होता। या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला दिलंय शुभांगी कारेकर, दीपा पालकर, अनिल नाईक, चंदा आमरे, शुभलक्ष्मी मस्तकार, चारुशीला म्हात्रे, मिलिंद टिपणेस, मंगला शेठ, वंदना केळवकर, सुहास कुलकर्णी, श्रद्धा कर्णिक, शिल्पा तोडणकर, पंकज मोहोड, संजय गांधी, विकास चिरनेरकर आणि प्रमोद राऊत या सगळ्यांनी ज्यांनी योग्य उत्तर दिलंय त्यांचं मनापासून अभिनंदन। आजच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण तुम्ही सहभागी झालात, खूप भरभरून प्रतिसाद दिलात आजच्या कार्यक्रमात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार आहेत। आता मात्र आपल्या मनस्पर्शी युवा तरंग आणि रंजक सफर या तिन्ही कार्यक्रमांमधून तुमचा निरोप घेण्याची माझी वेळ झालेली आहे। पुन्हा आपली भेट लवकरच होईल, तोपर्यंत मस्त मजेत रहा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत रहा 100% MHz FM गोल्ड।

दुपारी 2:30 आपण FM रेनबोवर मराठी कार्यक्रम ऐकू शकाल आणि या कार्यक्रमांमध्ये RJ आदिती आपल्याबरोबर असेल. तेव्हा आता आजच्या कार्यक्रमांमधून FM गोल्डवरच्या अंजली तुमचा इथेच निरोप घेते. ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज। देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा। आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट

संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पाय उतार। देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मित सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे। विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते। हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत। मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत, चाचेविरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं। एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल, जहाज बांधणी केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली। स्वदेश निर्मित नागरी विमान येत्या 2 वर्षात मिळावं यासाठी एक संयुक्त प्रकल्प सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली। नवी दिल्लीत आयोजित इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट या परिसंवादात ते बोलत होते। पुढच्या 10 वर्षात 100 पेक्षा जास्त विमानतळ उभारले जाण्याची शक्यताही नायडू यांनी व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या संकटामुळे विमान इंधनाचे दर वाढून ताण निर्माण झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आज म्हणाले। ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते। परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार विमान कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांशी या इंधनाच्या दरांबाबत चर्चा करत असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे घाना, कोट द इव्होर आणि इथिओपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील। यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल। जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल। अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील। भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्त्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे। व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे। आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं साधारण 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे। मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल। मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल। मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी

0: पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नीमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे नीमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्यानं समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयानं जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे. आतापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे. शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्रं हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: जयते बटवारा और लेकिन जैसी सफल फिल्में दी. 90 के अंत में उन्होंने सीनियर और कैरेक्टर रोल करने शुरू कर दिए. इस दौरान उन्होंने हिमालय पुत्र, लीला, वांटेड, दबंग, दबंग 2 और दिलवाले जैसी फिल्मों में काम किया. फिलहाल अगला गीत आपको सुनवाते हैं फिल्म इम्तिहान से.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म कार्यक्रमात आता श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात, द्रुतबंदिश तीन तालात आहे. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती.

0: श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.